0: ब्रेकफास्ट खाणार?
1: मी घेतो. मी तुला सांगतो, इतका इमोशनल हवालदार माझ्या आयुष्यात बघितलेला नाही.
0: आणि तू?
1: मी? माझं काय?
0: मग अशी प्रीतम आला तेव्हा तुझा चेहरा का पडला?
1: माझा काय काय बोलतेस तू? माझा चेहरा कशाला पडेल?
0: ते मला माहित नाही.
1: माझा चेहरा पडायला मी तुझा